दली मन बगीचा थी मोलिनी आली रे मोलिनी आली रे मोलिनी आली रे ओटी मा रुचे को गोरो मा रुचे को गोरो।